कौन चको तव्हां इंजॉय कयो पिया. बिल्कुल जी, प्रोग्राम आहे वाइट एश एंड डी स्किन ब्यूटी शो. ऐं प्रोडक्ट्स आहिनि वाइट एश ब्यूटी प्रोडक्ट्स ऐं वाइट सोप ऐं वाइट एश फेस वॉश जे बारे में त तव्हांखे ख़बर पइजी वई, पर वाइट एश लवली क्रीम ऐं डॉक्टर पिंपल एंटी एक्ने ट्यूब जे बारे में बि तव्हांखे ॿुधाईंदासीं. सो अगरि तव्हां इहो सोचो पिया त बाबा मार्केट में असां वञूं पिया ऐं मार्केट में इलाही सारा प्रोडक्ट आहिनि, ॾिसी करे असांजो मथो फिरी वञे थो, असांखे समुझ में ॻाल्हि नथी अचे त असांखे कहिड़ो प्रोडक्ट वठिणो आहे. या तव्हां ॾिठो हूंदो खोड़ सारा माण्हू खोड़ सारियूं प्रोडक्ट तव्हांखे सजेस्ट कंदा आहिनि त बाबा तव्हां ही प्रोडक्ट लॻायो, ही प्रोडक्ट लॻायो. त मां हिकड़ी चीज़ तव्हां सभिनी खे चवंदमि त तव्हां पंहिंजे स्किन जे हिसाब सां कोई बि प्रोडक्ट परचेज़ कयो, पंहिंजी स्किन खे ॾिसंदा कयो त तव्हांजी स्किन कहिड़ी टोन जी आहे. छो त कुझु माण्हू जी स्किन काफ़ी सेंसिटिव हूंदी आहे ऐं ॾिठो वञे त अहिड़ा प्रोडक्ट मार्केट में खोड़ सारा हूंदा आहिनि जेके तव्हांजे स्किन जे हिसाब सां तयार थियल न आहिनि हूंदा. हुननि जे अंदरि केमिकल हूंदो आहे, माण्हू जेके लॻाईंदा आहिनि अगरि हुननि जे स्किन ते को प्रोडक्ट सूट करे थो त हक़ीक़त न आहे त तव्हांजे स्किन ते बि सूट करे, छो त तव्हांजो स्किन टोन जेको आहे हुनजे स्किन खां चेंज हूंदो आहे. सो तव्हां जे लाइ अहिड़ा प्रोडक्ट मार्केट में अची विया आहिनि जेके ऑल स्किन टाइप जे लाइ आहिनि. अगरि तव्हांजी स्किन सेंसिटिव आहे, ऑयली आहे, ड्राई आहे, नॉर्मल आहे, कॉम्बिनेशन टाइप आहे, हर स्किन जे मथां तव्हां वाइट एश ब्यूटी प्रोडक्ट जो इस्तेमाल करे सघो था. सो बिल्कुल वाइट एश लवली क्रीम जे तरफ़ अगरि अचूं था त वाइट एश लवली क्रीम एतिरी त ज़बरदस्त क्रीम आहे, हिकिड़ो आहे यानी की फेनस क्रीम जेका हूंदा आहिनि हुनजी नीड त मूंखे लॻे थो हर हिकु माण्हू खे ज़रूरी हूंदी आहे. ऐं उहा क्रीम आहे जेका तव्हां लॻाए पाण खे मिंट में रेडी करे सघो था. ऐं वाइट एश लवली क्रीम जेका आहे हिकिड़ो फेनस फार्मूलो आहे ऐं रेडियंट अल्ट्रा वाइटमिन सां भरपूर आहे. हिन जे अंदरि 30 वाइटमिन जा कैप्सूल एड थियल आहिनि, ॻाल्हि हिते रुकजी नथी. हिन जे अंदरि सनस्क्रीन बि एड थियल आहे यानी अलॻि सां तव्हांखे सनस्क्रीन वठण जी ज़रूरत न पवंदी, बसि तव्हां वाइट एश लवली क्रीम वठो, हुन जे अंदरि तव्हां जे लाइ सभु चीज़ूं जेके आहिनि डिज़ाइन थियल आहिनि, सभु चीज़ुनि जो ख़्यालु रखियो वियो आहे. ऐं वाइट एश लवली क्रीम जेके तव्हां घर जो हर हिकु माण्हू लॻाए सघे, हर हिकु माण्हू वटि पंहिंजो वाइट एश लवली जो ट्यूब हुजणु लाज़मी आहे. बसि तव्हां काॾे वञो, तव्हां मिंट में लॻायो वाइट एश लवली क्रीम ऐं तव्हां रेडी थी वेंदा. सो तव्हां पढ़ो था, तव्हां पढ़ायो था, तव्हां वटि कोई जॉब आहे या फिर तव्हां काॾे अर्जेंटली वञो था, कोई अहिड़ो सॾु अची वञे थो, कोई अहिड़ो तव्हांजे घर इवेंट आहे जो तव्हांखे जल्दी वञिणो पवे थो ऐं तव्हां वटि जेको आहे न मेकअप तव्हां कंदा त गर्मी में वैसे मेकअप सूट न आहे कंदो, त तव्हां वाइट एश लवली क्रीम जो थोरो मिक़दार पंहिंजे चहिरे ते लॻाए छॾींदा त तव्हांजी स्किन ते ख़ूबसूरती बि अची वेंदी, तव्हांजी स्किन जी प्रोटेक्शन बि थींदी. छो त तव्हांखे बिल्कुलु ख़बर आहे त वाइट एश लवली क्रीम जे अंदरि सनस्क्रीन बि एड थियल आहे. सो वाइट एश लवली क्रीम हिकु फेयरनेस फार्मूलो आहे, तव्हांजे घर जा ॿार, बच्चा, बूढ़ा, जवान हर कोई लॻाए सघे थो. बाबा ज़रूर हिन मां फ़ाइदो हासिल कजो. इन खां अलावा जिन माण्हुनि जे चहिरे ते वरी खोड़ सारा एकनी अची वेंदा आहिनि, दाणनि तव्हांखे परेशान करे विधो आहे, त बाबा तव्हां छो परेशान आहियो? डॉक्टर पिंपल एंटी एक्ने ट्यूब तव्हांजे लाइ मार्केट में अवेलेबल आहे. ऐं डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब तव्हांजे न सिर्फ़ एक्नी जो इलाज आहे, न सिर्फ़ तव्हांजे एक्नी खे ख़तम करण जे लाइ, बल्कि तव्हांजे एक्नी सां गॾोगॾु तव्हांजे चहिरे जा निशानात हुजनि, तव्हांजे स्किन ते जेके मार्क्स अची वेंदा आहिनि, तव्हांजे स्किन ते कोई निशान आहे, को सड़न जो निशान

को कट जो निशान केडा भी जिदी निशान नंढपण का तवां जे स्किन ते को निशान आए वो भी खत्म थी वेंदो छो तो डॉक्टर पिंपल एंटी एक्ने ट्यूब एकड़ो मेडिकेटेड फार्मूलो आहे आयुर्वेदिक फार्मूलो आहे इन जे अंदर कुल जके न जड़ी बूटियों एड थियल आहे तवां जे ऑल स्किन टाइप जे लाइ स्किन ते सूट क्लैरिटी जो प्रोडक्ट आहे मेडिकेटेड फार्मूलो आहे सो जे जो नालो या बाबा डॉक्टर पिंपल ट्यूब सो तवां जे एक्नी जे लाइ सफा एक नंबर अथव एक्नी खत्म कयो एक्नी जा निशानात खत्म कयो ऐं डॉक्टर पिंपल एंटी एक्ने ट्यूब के इस्तेमाल कयो हाणे इहो बि इहा बि चीज अची वञे थी त तव्हां इस्तेमाल कीअं कंदा हिन तरीक़ेकार तमामु आसान आहिनि तव्हांखे छा करणो आहे सभ खां पहिरियों पंहिंजो फेस वॉश कंदा तव्हां उन खां पोइ तव्हां सुबुह जो बि लॻाईंदा तव्हां राति जो बि लॻाईंदा यानी कि डॉक्टर पिंपल एंटी एक्ने ट्यूब तव्हां लॻायो था त तव्हांखे सुबुह जो बि लॻाइणो आहे तव्हांखे राति जो बि लॻाइणो आहे अगर एक्नी सफ़ा घणा आहिनि त पोइ तव्हां जेको आहे सो टे मरतबा लॻाए सघो था ऐं अगरि वाइटिश लवली क्रीम आहे त वाइटिश लवली क्रीम खे तव्हां जंहिं महिल बि दिलि चवे तंहिं महिल लॻायो बसि लॻाइण खां पहिरियों पंहिंजो फेस वॉश लाज़मी कंदा कयो सो ही आहिनि जेके तव्हांखे आराम सां मार्केट में मिली वञनि था ऐं उहे प्रोडक्ट आहिनि जेके तव्हांजी स्किन जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि सो तव्हां वाइटिश ब्यूटी प्रोडक्ट जेके बि आहिनि तव्हां इस्तेमालु करे सघो था जेको प्रोडक्ट तव्हांखे लॻे त बाबा ही त मुंहिंजे लाइ तयारु थियो आहे त तव्हां हुनखे सिलेक्ट कयो तव्हां वठी अचो ऐं तव्हां इस्तेमालु करणु स्टार्ट कयो वैसे बि तव्हांजे लाइ सुठा प्रोडक्ट सिलेक्ट करण जेको हूंदो न तमामु अॼुकल्ह जे दौर में मुश्किल थी वियो आहे त सुठा प्रोडक्ट तव्हांखे मां ॿुधायां थी बसि तव्हां मार्केट वञो परचेज़ कयो ऐं